0: ಇರಾನಿ ಚಾಯ್,
1: ಬನ್ ಮಸ್ಕಾ,
0: ಹೈದರಾಬಾದಿ ಬಿರಿಯಾನಿ,
1: ಟಂಗ್ದಿ ಕಬಾಬ್,
0: ಕುರ್ಬಾನಿ ಕಾ ಮೀಠಾ,
1: ಶಹದೂದ್ ಮಲಾಯ್.
0: ಹೈದರಾಬಾದ್ ಇಸ್ ಅ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಬಫೆ
1: ಅಂಡ್ ಎವ್ರಿ ಡಿಶ್ ಹ್ಯಾಸ್ ಅ ಸ್ಟೋರಿ ವೇಟಿಂಗ್ ಟು ಬಿ ಟೋಲ್ಡ್.
0: ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ, ದಟ್ಸ್ ವೈ ಜಶ್ನೆ ಹೈದರಾಬಾದ್ ಇಸ್ ಯೋರ್ ಆಫ್ಟರ್ನೂನ್ ಟ್ರೀಟ್.
1: ಫ್ರಮ್ 2 to 3 PM ಎವ್ರಿ ಡೇ ಆನ್ FM ರೇನ್ಬೋ 101.9.
0: ಇಟ್ಸ್ ನಾಟ್ ಜಸ್ಟ್ ಫುಡ್,
1: ಇಟ್ಸ್ ಕಲ್ಚರ್, ಹಿಸ್ಟ್ರಿ ಅಂಡ್ ಫ್ಲೇವರ್ ರೋಲ್ಡ್ ಇನ್ ಟು ಒನ್.
0: ಜಶ್ನೆ ಹೈದರಾಬಾದ್.
2: वेलकम बैक लिसनर्स, यू आर ट्यून्ड इनटू आकाशवाणी एफएम रेनबो 101.9 और मैं हूँ आपके आरजे प्री. ओके लिसनर्स, कन्फेशन टाइम. कितने लोग स्पोर्ट्स खेलने से ज़्यादा देखने में टाइम स्पेंड किया है? हम प्लेयर्स को जानते हैं, स्कोर्स याद रखते हैं, हर सिक्स, हर गोल, हर विनिंग पॉइंट पर सेलिब्रेट करते हैं, जैसे कि हमने किया हो. लेकिन एक सिंपल सवाल, लास्ट टाइम आपने खुद बॉल या रैकेट कब उठाया था? हमारे पास स्टेडियम नहीं है, कोई प्रॉब्लम नहीं, प्रोफेशनल इक्विपमेंट नहीं है, डजंट मैटर, कोच साइडलाइन से चिल्लाने वाले नहीं है,